0: गीता किसान साथी ये सुनी राणा दे आवाज इसी प्यारे दे लोक गीत कन्ने हुन सारे कार्यक्रम दा समय भी इत संपन्न हुंदा हुन अपने टियाले दे सदस्य पंच जो
1: कने बड़का चाचू दिया अनुमति